शून्य चार तीन नौ सात नौ नौ सात छ सात नम्बर फेरि पनि एकपटक शून्य चार तीन नौ सात नौ नौ सात छ सात।